जे सौ तावे प्राणियां पावे तुर लहना, जे सौ तावे प्राणियां पावे तुर लहना, बिन कर्मा किछू न